हर आपे कार कमावे, हर आपे ही मत देवे स्वामी, हर आपे बोल बुलावे, हर आपे पंच तत् विस्थारा, विच तातु पंच आप पावे।

तेरा नाम है आधारा रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजरा हजूर दर पेश तू मनी दरियाओ तू दहिंद तू।

तू पारो ठाकुर गुणी गहेरा कोट दास जाके दरबारे निमक निमक वसे तिस नाले हो किछ नाही सब किछ तेरा ओत पोत नानक संग।

जे प्रभ पावे ता महल बुलावे, सब दे पिर दे तो पत पावे, कर कर वेख खपे जल जावे, साचे साचे साथ समावे। सप्तमी सप संतोष शरीर, सात समुंद परे निर्मल नीर।

तै सोए, कहत नानक जन जागे सोए, ज्ञान अंजन जा की नेत्री होए, पैरों मैला तीजा, जा को राखे अपनी सरनाई, साचे लागे साचा फल पाई, रे जन कैसे

सुख नाही बहुते तन खाटे, सुख नाही पेखे नृत नाटे, सुख नाही बहु दिवस कमाए, सर्व सुखा हर हर गुण गाए, सुख